श्री मुखवाक पातशाही दसवीं छपै छंद त्वै प्रसाद चक्र चेहन अर वर्णन जात अर पात नह जेह रूप रंग अरड़ेक भेको कहन सकत केह अचाल मूर्त अर भाव प्रकाश निमित तौज कहि जाय कोट इंद्र अंदरान साहि साहण गण जाय त्रिपण मही सौर नर असुर नेत नेत बण त्रिण कहतो तब सर्व नाम कथ कवन कर्म नाम वर्ण समतो पुजहं प्रयात छंद नमस्तवंग अकाली नमस्तवंग कृपाली नमस्तंग रूपे नमस्तंग अनूपे नमस्तंग भेखे नमस्तंग लेखे नमस्तंग काय नमस्तंग जाय नमस्तंग गंजे नमस्तंग भंजे नमस्तंग नामे नमस्तंग ठामे नमस्तंग कर्म नमस्तंग धर्म नमस्तंग नामंग नमस्तंग धामंग नमस्तंग जीते नमस्तंग पीते नमस्तंग बाहि नमस्तंग ठाहे नमस्तंग नीले नमस्तंग नादी नमस्तंग छेदे नमस्तंग गादे नमस्तंग गंजे नमस्तंग भंजे नमस्तंग दारी नमस्तंग पारे नमस्तंग सुख नमस्तंग निका नमस्तंग भूते नमस्तंग जूपे नमस्तंग निरकर्मे नमस्तंग निरभरमे नमस्तंग निर्देशे नमस्तंग निर्भेषे नमस्तंग निरनामे नमस्तंग निरकामे नमस्तंग निरताते नमस्तंग निरकाते नमस्तंग निरधूते नमस्तंग भूते नमस्तंग लोके नमस्तंग सोके नमस्तंग निरतापे नमस्तंग थापे नमस्तंग त्रिमाने नमस्तंग दाने नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे नमस्तंग त्रिभर्गे नमस्तंग सर्गे नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सोजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग भंगे नमस्तंग गमे नमस्त श्रमे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग जाते नमस्तंग पाते नमस्तंग मजबे नमस्त सदबे देसंग देशे नमस्तंग भेसे नमस्तंग निरतामे नमस्तंग निर्भामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्तस्देवाय नमस्तंग भेवै नमस्तंग जन्मे नमस्तंग सुभनमे नमो सर्व गौने नमो सर्व भवने नमो सर्व रंगे नमो सर्व भंगे नमो काल काले नमस्तस दयाले नमस्तंग वरणे नमस्तंग मरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग करतारंग नमो सर्व धंदे नमोस्त बंदे नमस्तंग निरसाके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रहीमे नमस्तंग क्रीमे नमस्तंग रंते नमस्तंग महंते नमस्तस रागे नमस्तंग सुहागे नमो सर्व सोख नमो सर्व भोख नमो सर्व करता नमो सर्व हरता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्व दयाले नमो सर्व पाले चाचरी छंद त्वै प्रसाद अरूप है अनूप है जू है भू है लेखा भेख है नाम है काम है ते है पे है जीता पीता त्रमान है नदान है त्रिवर्ग है सर्ग है नील है नाद है जे है जाद है जन्म है वर्ण है अभूत है भरण है गंज है भांज है झूझ झांझ मीख है भीख है तद है बंद है नरबूज है सूझ है काल है जाल है लाह है जाह है नंत है महंत है अली कैन श्री कैन लंब है सम है गम है जम है भूत्या सूत्या लोक है सुख है कर्म है भरम है जीत्या पीत्या है अबाह है गाह है मान है निधान है अनेक है फिर एक है उपजह प्रयात छंद नमो सर्व माने समस्त निधाने नमो देव देवे भेखी भेवे नमो काल काले नमो सर्व पाले नमो सर्व गौने नमो सर्व भौने अनंगी अनाथ नरसंगी प्रमाथे नमो भान भाने नमो मान भाने नमो चंद्र चंद्रे नमो भान भाने नमो गीत गीते नमो तान ताने नमो नृत्य नृत्य नमो नाद नादे नमो भान भाने नमो बाद बादे न अनंगी अनामे समस्ति स्वरूपे प्रभंगी प्रमाते समस्ति विभूते कलंक बिनाने कलंकी स्वरूपे नमो राज राजे स्वरंग परम रूपे नमो जोग जोगे स्वरंग परम सिद्धे नमो राजराजे स्वरम परम वृद्धे नमो शस्त्र पाणि नमो अस्त्र माणि नमो परम ज्ञाता नमो लोक माता अपेखी भरमी अभोगी भुगते नमो योग योगी स्वरम परम युक्त नमो नित नारायणे क्रूर कर्मे नमो प्रेत प्रेत देवे सो धर्मे नमो रोग हरता नमो राग रूपे नमो साह साह नमो भू भूपे नमो दान दाने नमो मान माने नमो रोग रोगे नमस्तंग इशनानंग नमो मंत्र मंत्रंग नमो जंत्र जंत्रंग नमो इष्टिष्टे नमो तंत्र तंत्रंग सदा सचदानंद सर्वं प्रणासी अनुपे रूपे समस्त निवासी सदा सिद्ध दाम बुद्ध दावृत करता अद उर्द अर्दंग अगंग ओ घरता परम परम परमेश्वरंग पुष्पालंग सदा सर्वदा सिद्धाता दयालंग सिद्धि भेदी नाम काम समस उपराधि समस स्थाम तेरा जोर चात्री छंद
ਜਲੇ ਹੈ ਥਲੇ ਹੈ ਭੀਤਿਆ ਭੇਆ ਪ੍ਰਭੂ ਹੈ ਜੂ ਹੈ ਦੇਸਾ ਭੇਸਾ ਭੁਜੰਗ ਪ੍ਰਿਆ ਛੰਦ ਅਗਾਧੇ ਅਬਾਧੇ ਆਨੰਦੀ ਸਰੂਪੇ ਨਵਸਰ ਮਾਨੇ ਸਮਸਤ ਨਿਧਾਨੇ ਨਮਸਤਵੰਗ ਨਾਥੇ ਨਮਸਤਵੰਗ ਪ੍ਰਮਾਤੇ ਨਮਸਤਵੰਗ ਅਗੰਜੇ ਨਮਸਤਵੰਗ ਭੰਜੇ ਨਮਸਤਵੰਗ ਅਕਾਲੇ ਨਮਸਤਵੰਗ ਪਾਲੇ ਨਮੋ ਸਰਵਦੇਸੇ ਨਮੋ ਸਰਵ ਭੇਸੇ ਨਮੋ ਰਾਜ ਰਾਜੇ ਨਮੋ ਸਾਹ ਸਾਜੇ ਨਮੋ ਸਾਹ ਸਾਹੇ ਨਮੋ ਬਾਹ ਬਾਹੇ ਨਮੋ ਗੀਤ ਗੀਤੇ ਨਮੋ ਪ੍ਰੀਤ ਪ੍ਰੀਤੇ ਨਮੋ ਰੋਕ ਰੋਕੇ ਨਮੋ ਸੋਕ ਸੋਕੇ ਨਮੋ ਸਰਵ ਰੋਗੇ ਨਮੋ ਸਰਵ ਭੋਗੇ ਨਮੋ ਸਰਵਜੀਤੰਗ ਨਮੋ ਸਰਵ ਭੀਤੰਗ ਨਮੋ ਸਰਵ ਗਿਆਨੰਗ ਨਮੋ ਪ੍ਰਮਤਾਨੰਗ ਨਮੋ ਸਰਵ ਮੰਤਰੰਗ ਨਮੋ ਸਰਵ ਜੰਤਰੰਗ ਨਮੋ ਸਰਵ ਦ੍ਰਿਸੰਗ ਨਮੋ ਸਰਵ ਕ੍ਰਿਸੰਗ ਨਮੋ ਸਰਵ ਰੰਗੇ ਤ੍ਰਿਭੰਗੇ ਅਨੰਗੇ ਨਮੋ ਜੀਵ ਜੀਵੰ ਨਮੋ ਬੀਜ ਬੀਜੇ ਅਖਿਜੇ ਭਿਜੇ ਸਮਸੰ ਪ੍ਰਸਿਜੇ ਕਿਰਪਾਲੰ ਸਰੂਪੇ ਕੁਕਰਮ ਪ੍ਰਣਾਸੀ ਸਦਾ ਸਰਬਦਾ ਰਿਧ ਸਦੰਗ ਨਿਵਾਸੀ ਚਰਪੜ ਛੰਦ ਪ੍ਰਸਾਰ ਅੰਮ੍ਰਿਤ ਕਰਮੇ ਅੰਮ੍ਰਿਤ ਧਰਮੇ ਅਖਲ ਜੋਗੀ ਅਚਲ ਭੋਗੇ ਅਚਲ ਰਾਜੇ ਅਟਲ ਸਾਜੇ ਅਖਲ ਧਰਮੰਗਲਾ ਕਰਮ ਸਰਬੰਗ ਦਾਤਾ ਸਰਬੰਗ ਗਿਆਤਾ ਸਰਬੰਗ ਭਾਨੇ ਸਰਬੰਗ ਮਾਨੇ ਸਰਬੰਗ ਪ੍ਰਾਣ ਸਰਬੰਗ ਤ੍ਰਾਣ ਸਰਬੰਗ ਭੁਗਤਾ ਸਰਬੰਗ ਜੁਗਤਾ ਸਰਬੰਗ ਦੇਵੰ ਸਰਬੰਗ ਭੇਵੰ ਸਰਬੰਗ ਕਾਲੇ ਸਰਬੰਗ ਪਾਲੇ ਰੂਆਲ ਛੰਦ ਤਵਾ ਪ੍ਰਸਾਦ ਆਦਿ ਰੂਪ ਅਨਾਥ ਮੁਰਜੋਨ ਪੁਰਖ ਪਾਰੂ ਸਰਮਾਨ ਤਨਮਾਨ ਦੇ ਭੇਵਾਦ ਉਦਾਰੂ ਸਰਬ ਪਾਲਕ ਸਰਬ ਕਾਲ ਸਰਬ ਕੋਪਨ ਕਾਲ ਜਤਰ ਤਤਰ ਬਰਾਜਹੀ ਅਵਧੂਤ ਰੂਪ ਲਿਸਾਲ ਨਾਮ ਠਾਮ ਨਾ ਜਾਤ ਜਾਕਰ ਰੂਪ ਰੰਗ ਨਾ ਰੇਖ ਆਦਿ ਪੁਰਖ ਅਧਾਰ ਮੁਰਤਾ ਜੋਨ ਆਦ ਸੇਖ ਦੇਸਾ ਔਰ ਨਪੇਸ਼ ਜਾਕਰ ਰੂਪ ਰੇਖ ਨਾ ਰਾਗ ਜਤਰ ਤਤਰ ਦਿਸਾ ਪਿਸਾ ਹੋਏ ਫੈਲੋ ਅਰਾਗ ਨਾਮ ਕਾਮ ਵਿਹੀਨ ਪੇਖ ਸਧਾਮ ਨਾ ਜਾਏ ਸਰਮਾਨ ਸਰਬਤਰ ਮਾਨਸ ਦਾ ਮਨ ਤਾਹੇ